महाप्रभुना, चैतन्य महाप्रभुना भावावेश ओरक लगा, भक्त वैष्णव अपना मददगी दी प्रभु की भाव भाभी अदु युवा खंडो लौरेगा राशसे उथरुपने भाई का चंद्र से धूम गाय अदु ओजा सिंह से धूम गाय प्रभु की भाव ना संकीर्तन से हौरेगा राग नुंगा हो मेन लोयरे कांदा वृंदावन बर्नोन है बसे मसीद थम में हरगा कृष्ण के अभिशार सी महाराशबु ओर बसु कुंजराशबु ओर बसु बसंत राशे ओर बसु मधुद सूत्र सकबी ने छिल लगा छिनरीबा अदुब तत्तर सदु प्रभु ने पुथो इबने असम न खोई मणिपुर रे चथने हाइजरीबो को आइने खंगजेबदा नपी दुमना नुपा दुना मचा दु फंगे नुपा खंगदे नपी खंगदे फंगे दना फंगे रगा अदु मलब रासाई दुगी कृष्ण हाइबदो राधा हाइबदो अमुक त फंगबदी नुआई घरनीदा कचन निंगरेदा हाइन निंगीबसे होजी के खुदकत दन निंग कांद हेक्त फंगबनति मसे नामपो की सुखर याउबनी हेक्त राधा साहन गे आइदन हेते फंगबनति कृष्ण साहन गे हाइबद हेत फंगबनति ने हाइबदी प्रमालो ने तौजरबद होजी की ममा मपासिना वासक्तना मथ्वाई दु शोकना इबुंगु बेमन गि चोरोंद कन्ना निंजरी हरगा अदुम राधा दो कृष्ण दो फंगजरी बने मकुक किंग बियाई न तोंगाना पुथो बवादनी मकुक अछबसी दी खोगी अष्ट सखी निपाल आइदे लरिबसे मसी के मनुंग दुम ब्याव रे बने अदुगा राधा कृष्ण आइबसी दी खुलुक त सानरीबा मातोपता लोग सुमांग दसु मातो खलग सानब यावरमी अदुगंबा ममा मपादुना ध्यान कुइन निंजरगा खोजरगा राधा कृष्ण आइबसे साब फंगिबने इना खनग्रबा यामना अमर सुहेत राधा सान गेबद पैसा से यामना पुथोग सान गेबद हेत फंगपोंती लायर घरबा जाक नाम त चाबन सु निंजरगदी राधा से कृष्ण से साब फंगिबने अदुमना निंजेबदुना राघोविंद से साब फंगे साब फंगम तमसिद खोगी राससी हौरम दा हेबाम लेयबा मदुद गुरु पूजा तौदना तंबीगदौ बिओजादुद फोरित फयोम नुगुन ngamaga दोखना नुला तौदना पूजा जियो हौबन मितुद धूप थंगमै कतना पाना यांग्रे मदुद चंगिबसी यांकुम नले अदुसु पूजा भौ ब्राह्मण पूजा तौरग मुख्य हौबसु यावरिबनि जगुइ रासाहि मगुन छे मसि कतप जाने अदुमायना कौरेरगा खगी गुरुदु बोरीदना फंगेने तम्मे सानरकदौरे सानरकदौबसिदा हायेंगनेदुदा बातोल हौबाइदना मसुलेरि बातोल हौबसिदा मुक्सु हन्ना तम्बिरिबो ओजादो मदुदा फिरोन कतना गमजब फयोम फिरोन यामना अरैबना अरैब कलि लैतबना खजित कलि लंगलाम तोरिसु कतना मदुदा अमुक खेर का हौदना गोविंदद कतना मदुना पोसादिदिन मयामदु फंगेरगा मयिमद चख्रेरेगा नुमिदांग अदु ममासु मपासु बरत कली चारिब खोई चिंजाक्षी चादे निरामेश तौदर बरत सी कली बनी ने जगोई लुइद्री भाव कली बनी मदुना हयेंग ने बदुगी नुमिदांग अंगांग दु तुम्ब खोप भाव खरा सिंग ब तोंगान ब थारग भाव तुम मे हाय लैपाक त फी थारग कदोगा तुम मे यदु नुमिदांग दु दा थांगमै सी सना मही द मई हयेंग रा सब लोर पभाव मुतना धूप थांग थाय हाइबसीम ताजई अदुगा जगोई सानगदोरिबा रासदु बिन मितुगी अयुक्षिदी लाईदा लुक्षे कटखरब सिधासे थिलेदना अदुगी प्रसादीदो राधा कृष्ण फंगे रासदु हौगदोरे पोलो शेप हौगदोरेदना मदुद मदुद धूप थांग थादना खोतन पोलो शेप हौगलपदगी ममा पासोन दे नतब मचिंद करी ममत पिजेदी मदुद कोमलागुंब हयुंब खरा अंगांग दुन चानिंगबदो अदु पिजेब कृष्ण दुगी पोलो शेतप थगुनु फंगदरी बलाइब मितै गंगदे ब्राह्मण गंगदे मदुद सु क्वान क्वा का तांग का दोखना खापना मागुन मुसु खोरुंग गिदोरि लोयरे पूजा जैग पूजा ल तोरेगी पोलो शेपलोरे मोंटिक त लेंझलले फजब असिंगब अहन बका थानर मि फक्षे कथि नै गलेरगा मदुद फिंगौ थारेरगा मोटे खीगा फिरांगजी गाजी थारगा कृष्ण दो लिंगशेल ब्राह्मण आजा आबूजा तौदना शांति तौने तौरेर कांदा
ಜಾತ್ರಾ ಮಾತು ಫಾವ ಜಾತ್ರಾ ತ ಗುದವಿ ಮತ್ತ ಮಸೀದ ಮುಖ ಮಮಾ ಮಪಾನ ಈಶ್ವರದ ಮುಖ ಹೋರ ಮೇರ್ಗ ಅಮುಕ್ ಶು ಮಚಾ ಕೃಷ್ಣ ಸಾರಿ ಬಸಿದ ಖೋರ ಮೇರ್ ನುಮಿಟುರಿ ಬುಂಗೋಗಿ ಭಗವಾನ್ ಗಿ ಕೃಪಾ ಚಂಗ್ರ ಬನೆ ಕೃಷ್ಣ ಅಂಗಾಂಗ್ ಸಾರಿಬನ ನಿಂಗಾಯ್ ಖರ ತಗುಸು ಯಾವಿ ಯಾಮ್ನ ಕಿಜನ ಕೃಪಾ ಲೈಬ ಸು ಯಾವಿ ಅದುಗ ಸಮ ಸಾ ತೌಗಿಬ ನತ್ತಬ ಮುಕೋಗಿ ಯುಮಾಂಗ್ ಖೋಮಾಂಗ್ ಬಲೈದನ ಖೋಪ್ಯ ತೌಬಸಿದ ಮುಕ್ ಶು ಸಖನಾ ಮುಕ್ ಪಿ ಕೃಷ್ಣದು ಥೋ ಯಾದನ ಥೋ ಯಾದನ ಥೋ ಯಾದನ ಮದರಿಗಿದಿ ಅಖೋಯ್ನಸು ಥಗೋನ್ ಫಂಗ್ಬದು ಯಾವುದದ ಹಾಯ್ಬ ಅಂಗಾಂಗ್ದ ಕೊಕ್ಷಿಬು ಸಿಕ್ಪನೆ ಅಮುಕ್ತೈನ ಅಮುಕ್ತೈನ ಖುಜಿನ್ಬು ಸಿಕ್ಪನೆ ಫೂಬನೆ ಓ ಖೋಂ ಕಪ್ಪಕ ಯಾವುರೆ ಯಾ ಹೆ ಯಾದನ ಅದು ಮಾಲ್ ಓನ್ಬದೋ ಇಸೈದನ ಸ ಏರಗ ಅಖೋಯ್ನ ಮಖುತ್ತು ಥಾಂಗತ್ ಪೀರೇರಗ ಲೋಹಿಬಸು ಯಾವುಯಿ ನುಂಗಾಯ್ತದನ ಅಮುಕ್ ಖನ ಜಗುಯಿ ರಾಸಸು ಕೊಟ್ಪ ಯಾವುಯಿ ರಾಸದ ಕರಿಗ ಮಮತ್ತ ಮಕ್ಪಕ ಯಾರ್ಬೋತೆ ಐ ಮಂಗಾಯ್ದ ಹಾಯ್ಬು ಖೋಯ್ ಲೈದನ ಅಸಿ ಮಮಾಸು ಮಪಾಸು ಅದಗಿ ತಂಬೀರಿಬು ಅಜಾರಸು ಯಾಮ ಅಯ್ನ ತಂಬೀರಿ ಮಾಯ ಸಾಜನಿ ಕಾಯ್ದ ಹುಜಿಕಾಂಗಿ ಪುಂಗ್ ನಾಮ ಖುದ್ ಜೈರೆ ಖುದ್ ನಾಮ ಥಂಗಪ್ತು ನತಿ ಥಾ ಮರಿ ಮಂಗಾ ತಂಬೀರಿ ಮೇರ ಆಸಮದ ಅದು ಚಂಗ್ನ ತಂಬಿಗಿರಮಿನ ಅಂಗಾಂಗ್ ಸಿಂಗ್ದಸು ಲೋಯ್ನ ಹೈ ಗೋಪಿಸು ಲೋಯ್ನ ಹೈ ಮದುದ ಯಾವಗಿಬ ಅಹಲ ಮನ್ ಫಾವ್ಗ್ರಿಬ ಅಯ್ಕೊಯ್ಗಿ ಓಜಾ ಖಿತ್ರಿ ತೊಂಬಿ ಲೌರಿಮ್ ತೊಂಬಿ ಅಂದ್ರಗಿ ಮಿಂಗೋಯ್ನ ಪಂಜರದ ಇಬಿ ಅನಿ ನಮೋ ಪಿಸಕ ಹರಿಸೆ ಮಸಿದ ಥಾ ಮಂಗಾ ಮರಿ ಅಹುಂ ತಂಬದೋ ದುಮ್ ಯಾವರಬನಿನ ಚಿಂಫಾದೋ ಬದಂಗ್ ಬದಂಗ್ ಬದಂಗ್ ಲೋಯ್ ಪುಯ್ಯಬ ಲೋಯ್ ಹೇರಗ ರಾತ್ರಿ ನುಂಗ್ದಿ ಕತ್ತನ ಖೋತ್ತನ ಗ್ರಹಗೋ ಮೋಲೈದನ ಬೋಯ್ ಬೇಮರಿ ಸಂಗಾಯ್ದ ಲೇಂಗ್ಬಗಿ ಇಸೈದು ಸಕ್ಪ ಮತ್ತಮ್ದ ಹಾಗೋಮಿಂದದು ಮುಕ್ ನಿಂಗದಬೋದಿ ಮಮಾ ಅಂಪಾದನ ಇಬುಂಗೋ ನಂಗಿ ಥಗೊನ್ ಸೇವಾ ಯಾವರುರುಬನಿ ನನಾಯಿಂಗೊಂದು ಮುಕ್ ಪಿನ್ನಬೀರೋ ಹೈದನ ಮಚಾ ಮಸೂಸಿ ಲಕ್ಷಂಗದವುನೆ ಹಾಯ್ಬಸು ಅಖೋಯ್ನ ಸುಮ್ ತಾಯಿ ಅದೇ ಲೈಹುರಿಬ ರಾಸಮಂಡೋಂದೋ ಅಖೋಯ್ ಸುಮಾಂಗ್ದ ಕಾ ಸಾನರದೆ ಹೈಬ ಮಿ ಅಂತ ಚಂಗಂದೇ ರಾಸ ಲೋಯ್ದಂಗ ಕರಾಮ್ ಚಂಗ್ಬ ಯಾದೆ ಗೋಪಿ ನತನ ಚಂಗ್ಬ ಯಾದೆ ಹೈಬ ಮಧುರ ಚಂಗೇರಗ ಅಖೋಗಿ ರಾಸ ಧುಲಿ ಮಯಾಮ್ ಅಬೀರ್ ಖಂಗ್ದೆ ಲೈ ಚಾಯ್ಕಿ ಬುಖಂಗ್ ಮಯಾಮ್ ಪುನಮಕ್ತೋ ಮಫಮ್ ದುದ ಕೋ ಮೊಯ್ನ ತೌರೇರಗ ಮಧುರ ಸಿಚಲ್ಲಗ ಫುಂಜನ್ಬ ಶು ಯಾವಿ ಅದರಗಿ ಖರ ವೈಷ್ಣು ಖರ ನಮ್ ಇದುಗುಂಬ ರಾಸ ಧುಲಿ ನುಂಗ್ದಿ ಮಯಾಮ್ ದೈರಬದುದಿ ಕರಮ್ ನಮ್ ಖೋಂಗ್ನ ಕಾಖತ್ರ ಚಕ್ಕದ ಖೋಗದೌರಿ ಹಾಯ್ಬದೋ ಅದು ತೌಯಿ ಹಾಯ್ದನ್ನ ಅಥಾಪದ ಇಸಿಂಗಿ ಕರಿಗಿ ಮಪಾನ್ದ ಥಾದದಗುಸು ಯಾವಿ ಹಾಯ್ ಫುಂಜಲ್ಲೇಸು ಹಾಯ್ ಯಾಮ್ನ ಲುಹರಬ ಜಾನಿ ರಾಸಸೆ ರಾಸ ಕಟ್ಪದ ಮೀದ ಸರ್ಗ ಯೌನು ಕೃಪಾಲ ಹಿಬ ಯಾವಿ ರಾಸ ಕಟ್ಪದ ಸರ್ಮನಾ ಸದನ ನಮ್ದಗಿಬಸು ಯಾವಿ ಅನು ರಾಸ ಕಟ್ಪ ಲುಹರಬ ಜಾನಿ ದಿಗೆ ನೊಂಗಾಲಗ ರಾಸಸಿ ಕತ್ತನ ಲೋರೆ ಅಮೈ ಮೈಮ್ದ ತಿಂಗ್ರೆ ಅಂಗಾಂಗ್ದು ಇಮುಂಗ್ದ ಚಂದ್ರಿಂಗೈದ ಸ್ನಾನ ತೌಕ್ಥೋಹಂದ್ರ ಮದುದ ಸ್ನಾನ ತೌಕ್ಥೋಗ ಕನುಗ ಚನ್ನಾ ಮಿತಾಕ ಚೈಥೋಕ್ಪ ತೌಬು ಖೋಪಸು ಯಾವಿ ಅದಿಗೆ ಲೌಕ್ಸಂಜರಮೇನ ಲೌಕ್ಸಲ್ಲಗ ನುಂದಾಂಗ್ದುಸು ಉಂಗಾಯ್ ಹೇಳಿ ಮಮಾಸು ಮಪಾಸು ಅಂಗಾಂಗ್ದೊ ಹೇಳಗ ನೊಂಗಾನ್ಬಗಿದ ಗೋಪಿ ಭುಜೋ ಲೈಬದೊ ಮಿ ತರಾ ಖಂಗ್ದಿ ಕುನ್ ಖಂಗ್ದಿ ಲಾಯ್ಗಿದ ಉಸುಪ್ ತೊಗ್ನ ಪ್ರಸಾದಿದು ಖುಲ್ಲಗ ರಾಸಸಿ ಲೋಯ್ಬನೆ ರಾಸದ ನತೆ ಮಣಿಪುರದ ಸಾನರ ಮಿಸಿ ಗೌರ್ ಲೀಲಾ ಸಂಜೆಂಬ ಉದುಖೋನ್ ಅಹುಂಸೆ ಮಸಿ ತಾನ ತಾನ ತಾನ ತಾನ ಸಾನರಂಬನೆಯಬ ಅದು ಹುಜಿತಿ ರಾಸಸು ಊದ್ರೆ ಉದುಖೋನ್ಸು ಊದ್ರೆ ಗೌರ್ ಲೀಲಾಸು ಊದ್ರೆ ಅಸಿಗಿದಮಕ್ತದಿ ಐನ್ ಥಮೋಯ್ಸಿ ಯಾಮ್ನ ನುಂಗಾಯ್ಜದಿ ಮತಮ್ ಅಮದ ಪೂರ್ಕ್ತರ ಮುಗ್ ಸಾನರ ಖಿದ್ರ ಮಸಿ ಸಾನಬಿ ಓಯ್ನ ಈ ನಡಾದ ಆಗುಂದೈ ಸುರುಂಡ ಖುರುಂಜರಿ